0: हम दोनों साथ होंगी तो मुझे लगता है मैं पुल से रात से भी गुजर जाऊंगी।
1: कोई भी तूफान, कोई भी मुश्किल हम दोनों को दूर नहीं कर सकते।
2: मैं तुम्हें बर्बाद करके रहूंगा तजीन।
3: मैंने कुछ नहीं किया।
4: मुझे तो शर्म आ रही है तुम्हें अपनी बेटी कहती हो। फिर
5: किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं छोड़ा इसने।
3: अम्मी मर गई हो तुम हमारे लिए।
0: मैं जानती हूँ इस पैनिक के पीछे कौन है।
1: कौन?
0: तुम। आई बड़े लवर बॉय।
6: वाह जी वाह, क्या कमाल की एक्ट्रेस हो तुम।
7: देखिए खफा
8: दिवे राज्य गाड़ो मिगटी का कुरिया मिगंदनी फिल्मी दुनिये प्रोग्राम मी फिल्मी दायरा के वाहक तक फिल्म तक सीरीज तो के वाहक तक तेबे फुल ना हिस्सा कुरमा हुशाला दे प्रोग्रामे मी दुगे प्रोग्रामे हुशाला देनी अलगन नजत रशीद ಕೊಮ್ಮೆ ದುವಾಕುಸ್ ಫಿಲ್ಮಿ ದುನಿಯೆ ಆ ಖಬರ್ ತಕಕ ಆ ವಾಹಕತ ತಿಲೋ ಮುಂದಾಣೆ ಏಂಕಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವಿಸ್ ತೇಬೆಫ್ಲೋ ನಾಹಮೆಯ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಯ ಗುಳೆ ಆ ವಾಹಕತಕ ತಫಾತ್ ಜೋನ್ರಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ ತಕ ಸೀರೀಸ್ ತಕ ತರಿನ್ನ ಫಣ್ಣಾನು ನಗುಳೆ ಮೌಲ ಮಾತ ಮಿನುಂವೆಸ್ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಗೆ ತಫಾತ್ ವಾಹಕತಕಾಗೆ ಬದ್ದೆಕೊಲ್ಲುಮ್ಗೆ ಉಮೇದುಗ ಅಳುಗಂಡು ತೇಬೆಫ್ಲೋ ನಾವಕಿವೆದಾಣ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಉಫದ್ದಾ ಮಿ ಹುಷಾಳಾ ದಿನಿ ಅಳಗಣ್ಣ ಸತ್ ರಶೀದ್ ವರಂ ಉಫಾವೆರಿ ಬಾಜವಿರಿ ದುಹಕಂಗಿದೆ ವಸ್ಸಲಾಮ ಅಲೈಕುಂ.
9: ಇಲ್ಮಿ ನೂರು ಹಿತ್ತಂ ಆರೋ ಕುರುವ ದೆದುನಿಯೆಗೆ ಬಾಜ್ವೆರಿಕಮ ಮಗು ದಕ್ಕಾದೆ
10: ತುಳಹೆಯೋ ಫುದುಂತೆರೆ ಉಫಾ ವೆರ್ದಿರುಳುಮಕ ರಾಸ್ತ ಫಹಿಕೊತ್ತೆ
9: ಉಮ್ಮೀದು ಆಕೊದ್ದಿ ಎಕಣಿವೆರಿಕಂ ಫಿಲುವಾದೆ
10: ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
9: ಇಂಹಾ ಸತರ್ಸೆಗೆ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
10: ಅಡಿಹ ನುವೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
11: ವೇನೆ ನಾಳ ಎರಿಹು ತಹಮ್ಮದೆ ನುಕುರ ಎ ಉಂದಕು ತಸವರ್ವಸ್ ನುಕುರವೆ ಏಕಮಕು ಎ ಕುಲುನ ಎ ಲೋಬಿ ಎ ಜಜಬಾತ ಎ ಹುಸಾಸು ಮಿಹಿ ಫುರಿ ಪಾಂಡೋ ಅಣಿ
12: ಮಿಹಿತುಗೆ ಲೋ